0: Namastang parpoge, namastang sujoge, namastang arange, namastang apange.
1: Namastang agame, namastastarame, namastang jalasre, namastang nirasre.
0: Namastang ajate, namastang apate, namastang amajve, namastasajve.
1: Adesang adese, namastang apese, namastang nirdame, namastang nirbame.
0: Namo sarvakale, namo sarvadyale, namo sarvarupe, namo sarvapupe.
1: Namo sarvakhape, namo sarvathape, namo sarvakale. काले नमो सर्व पाले
0: नमस्तस्य देवाय नमस्तंगा पेवे नमस्तंगा जन्मे नमस्तंग सोबनमे
1: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस्य दयाले नमस्तंगा वर्णे नमस्तंगा

0: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं
0: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृशं नमो